0: विद्यालयेषु च अध्ययनं कुर्वतां 10,000 विद्यार्थिनां कृते छात्रावासानां निर्माणस्य निर्णयः अपि गृहीतः। विदेशमन्त्री डॉ एस जयशंकरः भारतस्य बहुध्रुवीय विश्वव्यवस्थां प्रति दृढां प्रतिबद्धतां प्रतिपादितवान्। सः उक्तवान् यत् भारतस्य स्वतन्त्र विदेशनीतिः रणनीतिक बद्धता च अस्याः प्रतिबद्धतायाः आधारौ स्तः। दिल्ल्यां ICWA इति भारतीय विश्व प्रकरणानां परिषदः रजत जयन्ती समारोहे समापन सम्बोधनं कुर्वन् डॉ जयशंकरः विश्वासं प्रकटितवान् यत् अशान्तियुते वैश्विके परिवेशे भारतस्य उदयः निश्चितः अस्ति। भारतर्तु विज्ञान विभागेन अद्य दिल्ली हरियाणा चंडीगढ़ पंजाब उपहिमालयीय पश्चिम बंगाल केरल माहे चेत्येतेषु स्थलेषु प्रबल वृष्टेः पूर्वानुमान कृतमस्ति। पुरुष क्रिकेट क्रीडायां ह्यः रात्रौ नवदिल्ल्याः अरुण जेटली क्रीडांगणे आयोजितायां द्वितीयायां 20-20 अन्ताराष्ट्रिय स्पर्धायां भारतम् अफगानिस्तान दलं 7-0 पराजितम् इति वार्ताः।
1: ആകാശവാണി മീഡിയം വേവിൽ തിരുവനന്തപുരം 1161 കിലോഹെർട്സ്, ആലപ്പുഴ 576 കിലോഹെർട്സ്, കവരത്തി 1152 കിലോഹെർട്സ്, ആലപ്പുഴ FM 103.5, കായംകുളം FM 100.3, പത്തനംതിട്ട FM 101 മെഗാഹെർട്സ്.

0: ഈ ആകാശവാണി കാ തിരുവനന്തപുരം കേന്ദ്ര ഹെ ആയേ ആപ് സുൻതെ ഹേ ഹിന്ദി പാഠ് അധ്യാപിക ഹേ അർച്ചന ടി ആർ ഛാത്ര ഹേ ആദിദേവ് അഭിനന്ദ് പ്രശാന്ത്
1: നമസ്തേ ബച്ചോ
2: നമസ്തേ അധ്യാപിക ജി
1: കൈസെ ഹേ ആപ് ലോഗ്
3: ബഹുത് അച്ഛാ ഹേ
1: ഠീകേ തോ ആപ് ലോഗ് ഗൃഹകാര്യ ലിഖാ നാ
2: അധ്യാപിക ജി
1: പ്രശ്ന പഠിക്കാർ ഉസ്ക ഉത്തര പഠന ചാഹിയേ പഹലേ കോൺ പഠേഗാ
3: മേം പഠുംഗാ
1: ടീകേ അഭിനന്ദ് പഠിയേ
3: മേരാ പ്രിയ സ്വതന്ത്ര സേനാനി മഹാത്മാ ഗാന്ധി ഹേ ഉൻകാ ജന്മ 2 അക്ടോബർ 1869 കോ ഗുജറാത്ത് കേ പോർബന്ദർ മേ ഹുവാ താ വേ ഭാരത് കേ മഹാൻ സ്വതന്ത്രതാ സേനാനി ഓർ രാഷ്ട്രപിത കഹലാത്തെ ഹേ ഉൻഹോനെ സത്യ അഹിംസ ഓർ പ്രേം കേ മാർഗ് പർ ചൽകർ ഭാരത് കോ സ്വതന്ത്രതാ ദിലാനേ മേ മഹത്വപൂർണ ഭൂമിക നിഭായി ഉൻഹോനെ അസഹയോഗ ആന്തോലൻ നമക് സത്യാഗ്രഹ ഓർ ഭാരത് ഛോഡോ ആന്തോലൻ കാ നേതൃത്വ കിയ ഉൻകാ ജീവൻ സാധകി സേവ ഓർ ത്യാഗ കാ ആദർശ ഹേ ഉൻകെ വിചാർ ആജ് ഭി പൂരേ വിശ്വ കോ ശാന്തി ഓർ മാനവത കാ സന്ദേശ ദേത ഹേ മുഖ്യ വിചാർ സത്യ ഓർ അഹിംസ ജീവൻ കേ സബ്സേ ബഡേ സിദ്ധാന്ത ഹേ സഭി ധർമ്മോ കാ സമാൻ സമ്മാൻ കർണ ചാഹിയേ സ്വച്ഛത ഓർ ആത്മനിർഭരത കോ അപ്നാന ചാഹിയേ സാദാ ജീവൻ ഓർ അച്ഛാ വിചാർ രഖന ചാഹിയേ പ്രേം ശാന്തി ഓർ ഭായിചാര സേ സമാജ കാ വികാസ് ഹോത ഹേ അന്യായ കാ വിരോധ ശാന്തിപൂർവ തരീക്കോ സേ കർണ ചാഹിയേ സഫി കേ സാത്ത് സമാൻ വ്യവഹാർ കർണ ചാഹിയേ ദേശി സേവ കർണ പ്രത്യേക നാഗരിക കാ കർത്തവ്യ ഹേ
2: മേരാ ഉത്തര ഹേ മേരാ പ്രിയ സ്വതന്ത്രതാ സേനാനി സർദാർ വല്ലഭായ് പട്ടേൽ ഹെ ഉൻകാ ജന്മ 31 അക്ടോബർ 1875 കോ ഗുജറാത്ത് കെ നദിയാദ് മേ ഹുവാ താ ഉപ പ്രധാനമന്ത്രി ഏവം ഗൃഹമന്ത്രി ഥേ ഉൻഹോനെ മഹാത്മാ ഗാന്ധി കെ നേതൃത്വ മേ ഉൻകെ സ്വതന്ത്രതാ ദേശ് കി ഏക ഓര അഖണ്ഡതാ കോ മജബൂത് കിയാ ഉൻകെ ദൃഢ നിശ്ചയ ഓർ സാഹസ് കെ കാരൺ ഉൻഹെ ഭാരത് കാ ലോഹ പുരുഷ് കഹാ ജാതാ ഹേ ഉൻകാ ജീവൻ ഹമേ ദേശ്ഭക്തി ഇമാൻദാരി ഓർ കർത്തവ്യ നിഷ്ഠ കി പ്രേരണ ദേതാ ഹേ മുഖ്യ വിചാർ രാഷ്ട്രീയ ഏക്ത ഓർ അഖണ്ഡത സർവോപരി ഹേ ദേശിത് കോ വ്യക്തിഗത ഹിത് സേ ഊപ്പർ രക്ന ചാഹിയേ അനുശാസൻ ഓർ കർത്തവ്യ നിഷ്ഠ സഫലത കി കുഞ്ചി ഹേ കഠിൻ പരിസ്ഥിതിയോ മേ ഭി സാഹസ് നഹി ഖോന ചാഹിയേ ഇമാൻദാരി ഓർ സച്ചായി കെ സാത് കാര്യ കർണ ചാഹിയേ സഭി നാഗരികോ കോ മിൽജുൽ കർ ദേശ് കി പ്രഗതി കേ ലിയെ കാര്യ കർണ ചാഹിയേ
1: अभ्यास के अगला भाग अनुमान और कल्पना से चर्चा करेंगे तो पहला प्रश्न इस प्रकार है उस समाज में व्यक्ति सब दृष्टियों से मुक्त हो सुभाष चंद्र बोस ने किन किन दृष्टियों से मुक्ति की बात की होगी इसका उत्तर कौन पढ़ेगा
3: मैं पढ़ूंगा
1: ठीक है अभिनंदन
3: सुभाष चंद्र बोस ने सपना देखा था एक ऐसा राष्ट्र का जहाँ समान अवसरों और संसाधनों का वितरण होगा उनका लक्ष्य സാമാജിക് ആർത്ഥിക അസമാനതാവും കോ ഖത്മ കർണ താ ഉൻഹോനെ അപ്നേ സ്വതന്ത്രത പ്രാപ്ത ഓർ സമൃദ്ധ സമാജ് കേ ലക്ഷ്യമേ മഹിളാവും കി സക്രിയ ഭാഗീദാരി കോ മഹത്വ ദിയ സാമാജിക് ന്യായ് ലോക്താന്ത്രിക് മൂല്യ ഓർ സ്വദേശി ആധാർ പർ രാഷ്ട്ര നിർമ്മാൺ കർണേ കാ പ്രയാസ് കിയ ഉസ് സമാജ് മേ ആൽസി അക്രമണ്യ ഓർ ഭ്രഷ്ടാചാര്യ ലോകോ സേ മുക്തി കി കാമന തി
1: ടീകേ ദൂസരാ പ്രശ്ന ഹേ ഉസ് സമാജ് മേ നാരി മുക്ത ഹോകർ സമാജ് ഏവം രാഷ്ട്ര കെ പുരുഷോം കി തര സമാൻ അധികാർ കാ ഉപഭോഗ കരേ സുഭാഷ് ചന്ദ്ര ബോസ് കോ अपने भाषण में नारी के लिए समान अधिकारों की बात क्यों कहनी पड़ी
2: उसका उत्तर है स्वतंत्र भारत में सुभाष चंद्र बोस एक ऐसा समाज का निर्माण करना चाहते थे जिसमें सभी को समान आर्थिक लाभ और सामाजिक समानता मिले। जन्म, लिंग, जाति के आधार पर बंटवारा ना हो, उन्होंने पुरुषों और महिलाओं के बीच कोई भेदभाव नहीं किया। उन्होंने महिलाओं के सामाजिक बंधन को तोड़ने का समर्थन किया। राष्ट्र के विकास के लिए महिलाओं की स्थिति को ऊपर उठाना और बेहतर बनाना आवश्यक है।
1: ठीक है, तो तीसरा प्रश्न इस प्रकार है, आपके विचार से हमारे समाज में और कौन कौन से लोग हैं जिन्हें विशेष अधिकार दिए जाने की आवश्यकता है?
3: इसका उत्तर है, प्रगतिशील भारत के लिए समानता, शिक्षा, आर्थिक आत्मनिर्भरता और सशक्तिकरण के मार्ग पर चलना है। आदिवासियों, किसानों, दलितों और श्रमिकों के विकास पर ध्यान देना आवश्यक है।
1: तो सुभाष चंद्र बोस देश के समस्त युवा वर्ग को संबोधित करते हुए कहते हैं, हे मेरे तरुण भाइयों, उनका संबोधन केवल भाइयों शब्द तक ही क्यों सीमित रहा होगा?
2: उसका उत्तर है, नेताजी सुभाष चंद्र बोस ने युवाओं को शक्ति, साहस और वीरता के प्रतीक के रूप में देखा था। युवा देश का आधार बनते हैं। अंग्रेजी से लड़ने के लिए उन्होंने आजाद हिंद फौज का गठन किया। हजारों युवा सैनिकों ने राष्ट्र की रक्षा का महिलाओं की समान भागीदारी देने का संकल्प लिया और अंग्रेजों को देश से निकल जाने के लिए बाध्य किया। युवा पीढ़ी जब एकजुट होकर आगे बढ़ती है तो समाज और राष्ट्र का उत्थान होता है। शिक्षा, विज्ञान, तकनीक, संचार, राजनीति, अंतरिक्ष, सेना, कृषि, उद्योग जैसे विभिन्न क्षेत्रों में युवाओं की सेवाएं अनिवार्य होती है और युवा शक्ति से राष्ट्र का विकास संभव होता है।
1: ठीक है, तो पांचवां प्रश्न है, ऐ स्वप्न में तुम्हें उपहार स्वरूप देता हूँ, स्वीकार करो। सुभाष चंद्र बोस के इस आह्वान पर श्रोताओं या युवा वर्ग की क्या प्रतिक्रिया रही होगी?
3: सुभाष चंद्र बोस ने युवाओं में अपने उद्बोधनों के द्वारा शक्ति, हिम्मत और देश के लिए सर्वस्व न्योछावर करने की भावना का संचार किया। उन्होंने देश की आजादी का स्वप्न दिखाया और उसे पूर्ण करने का पथ दिखाया। उनके आह्वान पर लाखों युवाओं ने अंग्रेजों के अत्याचारों के खिलाफ लड़ने और देश के लिए मर मिटने की भावना का जागृत किया और दृढ़ संकल्प की प्रतिक्रिया दी होगी।
1: ठीक है, अब हम भाषा की बात के बारे में चर्चा करेंगे। सुभाष चंद्र बोस ने अपने भाषण में संख्या, संगठन या भाव आदि का बोध कराने वाले शब्दों के साथ उनकी विशेषता अथवा गुण बताने वाले शब्दों का प्रयोग किया है। उनके भाषण से विशेषता अथवा गुण बताने वाले शब्द ढूंढकर दिए गए शब्द समूह को पूरा कीजिए। पहला प्रश्न और इसका उत्तर दिए गए हैं, वहां सत्य, इसके पहले अखंड जोड़ दिया है, अखंड सत्य। इस प्रकार अगला शब्द इस प्रकार है, समाज, राष्ट्र, जीवन, शक्ति, आनंद। पाठ से शब्द चुनकर यहाँ जोड़ना चाहिए। कौन पढ़ेगा?
3: मैं पढ़ूंगा।
1: ठीक है,
3: समाज संपन्न, राष्ट्र स्वाधीन, जीवन शुद्र, शक्ति असीम, आनंद।

0: www.newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज़ ऑन एआईआर चलदूरभाष्यतन्त्रांशे अपि समुपलब्धो भविष्यति। पञ्चविंशत्यधिकद्विसहस्रतमवर्षस्य IEMI इति इण्डिया इलेक्ट्रिक् मोबिलिटी इण्डेक्स् इत्यस्यानुसारं विद्युत् मोबिलिटी स्वीकरणस्य विषये राज्येषु केन्द्रशासितप्रदेशेषु च दिल्लीनगरं शीर्षस्थाने अस्ति। अद्य नवदिल्ल्यां नीति आयोगेन सूचकाङ्कः लोकार्पितः, यस्मिन् उपराष्ट्रियस्तरे ई मोबिलिटी इत्यस्य कृते नीतिसंरचना अथ कार्यान्वयनपरिणामयोः रूपरेखा अस्ति। दिल्ल्याः अनन्तरम् अन्यानि शीर्ष प्रदर्शक राज्यानि केन्द्रशासित प्रदेशाश्च महाराष्ट्र कर्णाटक चण्डीगढ़ गोवा राज्यानि च सन्ति। एतत् सूचकांकस्य द्वितीयं संस्करणमस्ति। सहैव एतत् राज्यानां केन्द्रशासित प्रदेशानां च विद्युत संचार लक्ष्यानि साधयितुं प्रगतिं मापयति। सूचकांकस्य विमोचनं कुर्वन् नीति आयोगस्य सदस्यः राजीव गौबा वर्यः अवदत् यत् 47-2000-तमवर्षपर्यन्तं विकसितभारतस्य महत्वाकांक्षायै विद्युतसञ्चारस्य परिवर्तनम् आर्थिकं पर्यावरणात्मकं सामरिकं च अनिवार्यं वर्तते इति। प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी श्वः नवदिल्ल्याः यशोभूमौ अस्य 27-2000-वर्षस्य सेमिकॉन इण्डिया इत्यस्य पञ्चमं संस्करणम् उद्घाटयिष्यति। त्रिदिवसीयं सम्मेलनं प्रमुखमञ्चरूपेण कार्यं करिष्यति, येन वैश्विक सेमीकंडक्टर तथा इलेक्ट्रॉनिक्स इकोसिस्टम इत्युभौ मिलित्वा सहयोगं वर्धयितुं नवान्वेषणं प्रवर्तयितुं विनिर्माणक्षमतां सुदृढीकर्तुं निवेशाकर्षयितुं भविष्यस्य कृते सज्जानां प्रतिभानां विकासाय च कार्यं कर्तुं शक्यते। अस्मिन् कार्यक्रमे 600+ प्रदर्शकाः, 300+ अन्ताराष्ट्रियसंस्थाः, 50+ देशाः च सम्मिलिताः भविष्यन्ति। अस्मिन् प्रदर्शने जापान, दक्षिण कोरिया, मलेशिया, नीदरलैंड्स, सिंगापुर, स्वीडन देशानां प्रतिनिधित्वं कुर्वन्तः 6 देशाः, 12 राज्यसर्वकारस्य मण्डपानि, समर्पिताः स्टार्टअप मण्डपाः च दृश्यन्ते। सेमिकॉन इण्डिया इति भारतस्य प्रमुखं सेमीकंडक्टर सम्मेलनं प्रदर्शनी चास्ति, यत् भारत सेमीकंडक्टर मिशन, इलेक्ट्रॉनिक्स अथ सूचना तंत्रज्ञान मंत्रालयेन सेमी इत्यनेन च संयुक्तरूपेण आयोज्यते। सऊदी अरब देशेन विज्ञापितं यत् गतरात्रौ मक्का नगर समीपे तदीयेन वायु प्रतिरक्षातंत्रेण हुथी विद्रोहिणानां प्रेषितं एकं ड्रोन विमानं अंतराले एव निरुध्य विनष्टीकृतम्। यमन देशे वैधता समर्थक गठबंधनस्य सैन्यस्य प्रवक्ता मेजर जनरल तुर्की अल मालिकी महाभागः घटनाम् इमाम मक्का नगरीं लक्ष्यीकृत्य हुथी विद्रोहिणानां द्वितीयः आक्रमण प्रयासः इति न्यरूपयत्, यत्र सः 17-2000 वर्षे क्षिप्तस्य बैलिस्टिक प्रक्षेपास्त्रस्य पूर्वघटनायाः सन्दर्भम् अददात्। तेन सावधानता प्रकटिता यत् सऊदी नेतृत्वे कार्यरतः गठबन्धनः आगामि आक्रमणानां निवारणार्थम् आवश्यक कार्याचरणं विधास्यति। भारतस्य ऋतुविभागेन अद्य अण्डमान निकोबार द्वीपेषु, अरुणाचल प्रदेशे, असमराज्ये, मेघालये, हरियाणायां, चण्डीगढ़ प्रदेशे, पंजाब प्रदेशे च प्रचण्ड वृष्टिः भविष्यति इति पूर्वानुमानं प्रकटितमस्ति। इति वार्ताः।
1: ആകാശവാണി ഇപ്പോൾ സമയം 6 മണി കഴിഞ്ഞ് 30 മിനിറ്റ്. അല്പസമയത്തിനുള്ളിൽ പ്രാദേശിക വാർത്തകൾ കേൾക്കാം.
2: ആകാശവാണി, നമസ്കാരം. പ്രാദേശിക വാർത്തകൾ വായിക്കുന്നത് സുധിൻ സൈനുധി. പ്രധാന വാർത്തകൾ. ഇപിഎഫ് പദ്ധതിക്കായുള്ള പ്രതിമാസ വേതന പരിധി 15,000 രൂപയിൽ നിന്ന് 25,000 രൂപയായി ഉയർത്തി കേന്ദ്രമന്ത്രിസഭായോഗം. സൌദി അറേബ്യയിലെ മക്കയ്ക്ക് സമീപമുണ്ടായ ഡ്രോൺ ആക്രമണത്തെ അപലപിച്ച് ഇന്ത്യ. മേഖലയിൽ സമാധാനം പുനഃസ്ഥാപിക്കപ്പെടണമെന്ന് വിദേശകാര്യ മന്ത്രാലയം. സംസ്ഥാനത്തെ വൈദ്യുതി പ്രതിസന്ധി പരിഹരിക്കാൻ പുതിയ വൈദ്യുതി നയം രൂപീകരിക്കുമെന്ന് മുഖ്യമന്ത്രി വി ഡി സതീശൻ. പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി ഭരണ നേതൃത്വത്തിൽ 25 വർഷങ്ങൾ പൂർത്തിയാക്കുന്നതിനോടനുബന്ധിച്ച്